प्यारे अहनस रंग राती जियो गुर शब्द विचारे गुर शब्द विचारे हम मारे इन बिद मिलो प्यारे साधन सुहागन सदा रंग राती साचे नाम प्यारे अपने गुर